वो छोटी सी पिट्टिया गज भर की चुट्टिया न कर गुस्सा मेरी गुड़िया गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा छोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा छोरी जरा हंस दे तू हंस दे तू।

के वास्ते न रोना तू मेरी नीता, ओ तुझको घुमाऊंगा दुनिया दिखाऊंगा, न कर झगड़ा मेरी रीता। गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, चोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, गोरी जरा हंस दे तू।